0: हेर अचो बुधू ए सोमिरानी खे गीत जा बोला हिन दाल छोला
1: दाल छोला ढबल तू खाई वठ दल ओ काका ओ चाचा ओ काका हे दे तू दाल वठी खाओ आहिन मिर्च मसाला दल काका मिर्च मसाला दल दल दाल छोला ढबल तू खाई वठ

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः।

ये त्वक्षरमनिर्देश मदित्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूट